0: हंगार
1: अंगार दो मिंद्र कोरी इकार गड़ फन रहे रिपीट एरे दिया गड़ तेरी हूँ आदि बुद्ध दो होगेरे मिंदम बार गड़ तेरी हूँ
0: हंगार
2: हम एकानी दिव्य राज्य के आडू
1: मी तारीखी इता तस्वीर तक का कुल जसादी धीरुंगने स्थेने कुल फिस्से
2: ರಿಪೀಟ್ ಹಮ ಎದುಹುಗೆ ರೇಗಂಡು ದಿಹಗಡಿ ತಿರಿಯುಗ ಅದಿಹು ಕುರುದುಹುಗೆ ರೇಗಂಡು ಬಾರ್ಗಡಿ ತಿರಿಯುಗ
1: ಎಂಗಿನ ಸತರ್ಸ್ತೆಕ್ ಸಾಡಿಸ್ ನೇ ಕಿಲೋ ಹಾರ್ಟ್ಸ್ ಮೀಡಿಯಂ ವೇವ್ ಅತಿ ಅಡ್ಡಿ ಹೆಣ್ಣು ಮೆಗಾ ಹಾರ್ಟ್ಸ್ ಎಫ್ ಎಂ ಬ್ಯಾಂಡ್
2: ಹಮ ಎಕಣಿ ದಿವಿಹಿ ರಾಜ್ಯಕ್ಕೆ ಅಡು

0: ಬಾಲಿವುಡ್ ಗೆತಾರಿ ಶಾಹರುಖ್ ಖಾನ್ಗೆ ದರ್ಫೋಳ್ ಆರ್ಯನ್ ಹಾಣ್ಲಿ ಡೈರೆಕ್ಟ್ ಕೋಮಿಡಿ ಆಹಾರ ಗೆನಿಸ್ತಿ ಮಕ್ಬೂಲ್ ಸೀರೀಸ್ ದ ಬೇಡ್ಸ್ ಆಫ್ ಬಾಲಿವುಡ್ ಗೆ ದೇವನ ಸೀಸನ್ ತಯಾರೋ ಮುಂಗಣ್ಣ ಕಮ ರಿಪೋರ್ಟ್ ತಪ್ಪುಡಿಫಿ
1: ಬಾಲಿವುಡ್ ಗೆತಾರಿ ಶಾಹರುಖ್ ಖಾನ್ಗೆ ದರ್ಫೋಳ್ ಆರ್ಯನ್ ಖಾನ್ ಲಿಯೆ ಡೈರೆಕ್ಟ್ ಕೋ ಮಿದಿ ಆಹಾರ ಗೆಣಿಸ್ತಿ ಮಕ್ಬೂಲ್ ಸೀರೀಸ್ ದ ಬೇಡ್ಸ್ ಆಫ್ ಬಾಲಿವುಡ್ ಗೆ ದೇವನ ಸೀಸನ್ ತಯಾರು ಮುಂಗಣ್ಣಕಮ ರಿಪೋರ್ಟ್ ತಪ್ಪುಣಿಫಿ ಮೀಡಿಯಾ ತಕೊಂಬುಣಿ ಆ ಸೀಸನ್ಗೆ ಶೂಟಿನ್ ಅಣ್ಣಾಹರ್ಗೆ ಮಾರ್ಚ್ ಮೊಹಗ ತೆರೆಗೆ ಫಶಾಣಕಮ ಅತಿ ಈ ಸೀಸನ್ ಬೆಸ್ ಫೂರ್ತಮ ಸೀಸನ್ಗೆ ಮ್ಯಾಗಣು ಕಾಸ್ಟು ಫೆಣ್ಣಾಣೆ ಏಗೆ ತೆರೆಗ ಲಕ್ಷ್ ಲಲ್ವಾಣಿ ಸಹಿರ್ ಬಾಂಬಾ ಬೊಬಿ ಡಿಯೋಲ್ ರಾಘವ್ ಜುಯಲ್ ಅಣಿಯಾ ಸಿಂಗ್ ಮೋನಾ ಸಿಂಗ್ ಅದಿ ಮನೋಜ್ ಪಹ್ವಾ ಹಿಮಿನೆ ಮಿದಿ ಆಹಾರಗ ಸೆಪ್ಟೆಂಬರ್ ಮೊಹಗ ತೆರೆಗ ನೆಟ್ಫ್ಲಿಕ್ಸ್ ಸ್ಟ್ರೀಮ್ ಕುರಿ ದ ಬೇಡ್ಸ್ ಆಫ್ ಬಾಲಿವುಡ್ ಗೆ ಫುರ್ತಮ ಸೀಸನ್ ಕಿ ಫಿಲ್ಮಿ ದಾಯರಾಗ ವಾಹಕತಕ್ಕೆ ಕಿಯಾದಿ ನೋ ಎಪಿಸೋಡ್ಗೆ ಸೀರೀಸೆ ಅದಿಮಿ ಸೀರೀಸ್ಗ ವರೆಗಿನ ತರಿಂತಕ್ಕೆ ಹಾಸ ಫೆಣಿಲುಂತಕ್ಕೆ ವಿಸ್ ಹಿಮನಾಫವೇ ಏಗೆ ತೆರೆಗ ಆರ್ಯನ್ಗೆ ಬಪ್ಪ ಶಾರುಖ್ಗೆ ಇತುರುಂಗ್ ಆಮಿರ್ ಖಾನ ಸಲ್ಮಾನ್ ಖಾನ್ ವಿಸ್ ಹಿಮೆನೆ ಆರ್ಯನ್ಗೆ ಆಯ್ಲಿ ಫಿಲ್ಮ್ ಕುಂಫುಣಿ ರೆಡ್ ಚಿಲೀಸ್ ಎಂಟರ್ಟೈನ್ಮೆಂಟ್ಗೆ ತಗ್ಗಂಡುಗ ಗೆಣಸ್ತೀನ್ ಸೀರೀಸ ಬೇಲುಂತೆರಿಗೆ ವರಬ್ಬೊಡು ತರುಹಿ ಬೆಲ್ಲಿಬುಣೇರು ಓಟಿಟಿ ಉಫೆದ್ದುಂತಕದ್ದೇ ಬೈಂಗ್ ಅವಾರ್ಡ್ ಹಫ್ಲಾತವ್ಗ ಆರ್ಯಣ್ಣಂಗ್ ಎಮ್ಮೆ ಮುಳು ಡೈರೆಕ್ಟರ್ಗೆ ಅವಾರ್ಡ್ ವಸ್ ಲಿಬ್ಬವೇ ಉಮರು ಮಿಹಾರ್ ಅಶಾವಿ ಸಹಾರ್ಗೆ ಆರ್ಯಣ್ಣಕಿ ಶಾರುಖ್ಗೆ ತಿಂಕು ತಿಂಗೆ ತೆರೆಂಗ್ ದೋಷಿ ದರಿಫುಳು
2: आसमान तुम्हें उल्टी चीजें बोलने में बहुत मजा आता होगा ना जब देखो तमाशा खड़ा करते हो
3: अरे सर एक्टर हूँ तमाशा खड़ा करना तो काम है मेरा
4: डायलॉग बाजी किया रे तू
5: पूरे बॉलीवुड को चीर के रख देना तूने
6: वो तुम्हारा बेटा हीरो बना है तुम नहीं
5: वो मेरे लिए तो शुरू से हीरो है दुनिया को आज पता चला
7: इडली और वड़ा पाव सोच मत इडली सांभर या वड़ा पाव
3: वड़ा पाव
7: यार
3: इडली इडली सांभर सर इडली सांभर
7: राइट
3: इडली सांभर सर
8: Living in someone's shadow is a struggle in itself.
3: मैं सिर्फ इतना कह रहा हूँ कि पापा की परछाई से निकलो मालूम पड़ेगा कितनी धूप है बाहर
9: Love, hate, hate, love. वो होती है chemistry.
10: And nobody makes love stories better than.
11: Karan Johar, ladies and gentlemen.
10: नाम तो सुनाओ. ये मेरी बेटी की पहली फिल्म है. And this is not the launch I want for my daughter.
12: Free film deal with Soda Wala Productions.
3: But मैं तो करण सर की फिल्म कर रहा हूँ.
13: छोड़ दे.
0: ಬಾಲಿವುಡ್ ಗೆ ಕೊಳದಾಣ್ ಅಧಿಕಾಮಿಯಪ್ ಡೈರೆಕ್ಟರ್ ಸಂಜಯ್ ಲೀಲಾ ಬನ್ಸಾಲಿಗೆ ಆ ಫಿಲ್ಮ್ ಲವ್ ಅಂಡ್ ವೋಗೆ ಪ್ರಥಮ ಪೋಸ್ಟರ್ ಮಿಹಾರ್ ಮಿವಣಿ ದಕ್ಕಾಲಾಫ
1: ಬಾಲಿವುಡ್ಗೆ ಕುಳದಾಣ ಅದಿ ಕಾಮಯಾಬ್ ಡೈರೆಕ್ಟರ್ ಸಂಜಯ್ ಲೀಲಾ ಬನ್ಸಾಲಿಗೆ ಆ ಫಿಲ್ಮ್ ಲವ್ ಅಂಡ್ ವೋಗೆ ಫುರ್ತಂ ಪೋಸ್ಟರ್ ದಕ್ಕಾಲಾಫಿ ಶೂಟಿಂಗ್ ನಿಮ್ಮಾಲ ಮಿಹಾರ್ ಪೋಸ್ಟ್ ಪ್ರೊಡಕ್ಷನ್ ಮರಹಲಾಗೋ ಎಮ್ಮೆ ಫಿಲ್ಮು ಎಮ್ಮೆ ಫುರ್ತಮ ದಕ್ಕಾಲಿ ಫಿಲ್ಮ್ಗೆ ಲೀಡ್ ಕಾಸ್ಟ್ಯೂಮ್ಗೆ ತೆರೆ ರಣಬೀರ್ ಕಪೂರ್ ಫೆಣ್ಣ ಪೋಸ್ಟರೇ ಏಗ ಫೆಣ್ಣಣಿ ಕಾರಿ ಗೈನ ದತುರು ಕುರಾಯಿರು ಐ ವರಪೊಡ ಸಹಂಬಾವಾತ ಲವ್ ಅಂಡ್ ವೋವಣಿ ರಣಬೀರಾ ಏನಾಗೆ ಅಂಹೆಣು ಅದಿ ನ್ಯಾಷನಲ್ ಅವಾರ್ಡ್ ವೆಸ್ ಹಾಸಿಲ್ ಕುಫವಾ ಬತಲ ಆಲಿಯಾ ಭಟ್ಗೆ ಜೋಡು ಏಕೀಗ ಫೆಣ್ಣಾನೆ ದೇವನ ಫಿಲ್ಮ ಮೀ ದೆಮ್ಮ ಫಿರಿಂಗ್ ಏಕೀಗ ಕೂರಿಂಗ್ ಕೂರ್ನ ಫಿಲ್ಮಕಿ ದೇಹಸ್ ಭಾವಿಸುವ ನಹರುಗೆ ಬ್ರಹ್ಮಾಸ್ತ್ರ ಲವ್ ಅಂಡ್ ವೋಯಕಿ ಬನ್ಸಾಲಿಯಾಕು ಆಲಿಯಾ ಮಸೀಕೆ ಕೂರಿ ದೇವನ ಫಿಲ್ಮ್ ಏನಾಯ ಮೊಳು ಬತಲಾಗೆ ನ್ಯಾಷನಲ್ ಅವಾರ್ಡ್ ಲಿಬುಣಿ ಬನ್ಸಾಲಿಗೆ ದೇಹಸ್ ಭಾವಿಸುವ ನಹರುಗೆ ಫಿಲ್ಮ್ ಗಾಂಗೂಬಾಯಿ ಕತಿಯಾವಾಳಿ ಲವ್ ಅಂಡ್ ವೋಯಕಿ ರಣಬೀರ್ ವೆಸ್ ಬನ್ಸಾಲಿಯಾಕು ಮಸೀಕೆ ಕೂರಿ ದೇವನ ಫಿಲ್ಮ್ ಏನಾ ಬಾಲಿವುಡ್ ತಾರಫ್ವಿ ಬನ್ಸಾಲಿಗೆ ದೇಹಸ್ ಹೆಬ್ಬ ನಹರುಗೆ ಫಿಲ್ಮ್ ಸಾವರಿಯಾಯಿ ಅಣ್ಣಾಹರುಗೆ ಜನವರಿ ಏಕಾವ್ಯುಗ ಸಿನಿಮಾ ತಕ ಗೆಣ್ಣ ನಿಮ್ಮಾಫವಾ ಲವ್ ಅಂಡ್ ವೋ ಇನ್ ರಣಬೀರಾ ಆಲಿಯಾಗ ಇತುರುಂಗ್ ವಿಕಿ ಕೌಶಲ್ ವಸ್ ಫೆಣ್ಣಾಣೆ ಮೀ ನ್ಯಾಷನಲ್ ಅವಾರ್ಡ್ ಹಾಸಿಲ್ ಕೊಫವಾ ಎಕ್ಟ ಬನ್ಸಾಲಿಗೆ ಫಿಲ್ಮಿಗ ಮಸಿಕೆ ಕುರಿ ಫುರ್ತಂ ಫಹರ್ ಲವ್ ಅಂಡ್ ವೋ ಇನ್ ರಣಬೀರ್ಗೆ ಪೋಸ್ಟರೇ ದಕ್ಕಾಲಿರು ಏಣಾಗ ಕುರಿಯಂಗ ಫಿಲ್ಮಕಿ ನವೆಂಬರ್ ಹಯಕ ತಾವಲ್ ಕೊಫೋಯ್ ಡೈರೆಕ್ಟರ್ ನಿತೇಶ್ ತಿವಾರಿಗೆ ಹುರಾಫಿ ಫಿಲ್ಮ್ ಕಮವ್ವಾ ರಾಮಾಯಣ್ ಪಾರ್ಟ್ ಎಕೆ ಮೀ ದೆಬಯಕ ಗೆಣಿಸ್ತೇನ್ ಹಮಜೈಫವಾ ಫಿಲ್ಮೆ
14: प्यार मोहब्बत सिर्फ लफ्जों के सिवा और कुछ नहीं पर जब वो मिली इन लफ्जों को मायने मिल गए.
4: लव टेढ़ा है, लेकिन उस टेढ़े लव में भी सुकून पाना सिर्फ कुछ लोगों का आता है. किसी ने कभी आपको सन्नी चांटा मारा? उस चांटे को इश्क कहते हैं, और वो चांटा और जोर से पड़ता है जब कोई तीसरा आता है.
0: बॉलीवुड के तारिंकमा राजकुमार राव आ प्रतिभा रत्न फैंटेसी बीरवेर फिल्म का सोयकोफी मीडिया तक बोनी मियाहारु निमुगे कोरिन शूटिंग फशन प्लेन को फावा मी फिल्म के करण जोहर के धर्मा प्रोडक्शन हादन निम्मा फावा विश्कनिया कमा मेगे डायरेक्टर के शिल्पा शेट्टी के देहास देवीहु के सुकिंग डायरेक्शन अनुकुइन सोनाल जोशी विश्कनिया वाणी राजा प्रतिभा विस्मसे के कुरा धर्मा के देवन प्रोजेक्ट ए स्टूडियो या राजकुरिन कुलुन फिल्म की देहास सावीहु के रोमांटिक स्पोर्ट्स ड्रामा मिस्टर एंड मिसेस माही आमिर खान के कुरी के अंगहेनु किरण राव के एमए फाहु के फीचर फिल्म कमवा देहास देवीहु के लापता लेडी सिम बॉलीवुड तारफी फंसवी शहर के प्रतिभा के देवन फिल्म की धर्माई मियाहर के कुरी को नेटफ्लिक्स अगेंस्ट देन साइकोलॉजिकल थ्रिलर एक्यूज्ड आरमुंगन उम्मीदी बदलाई की मिमहुगे एघा रायका एमेजॉन प्राइम वीडियो इन प्रीमियर कोरी डायरेक्टर निखिल अदवानी की सीरीज द रिवोल्यूशनरीज के बदला धर्मा के बीरवेर फिल्म का राज सोई कोरीरो ए नायकी बॉलीवुड के वरम मकबूल होरो कॉमेडी फ्रेंचाइजे के बदले ए प्रोड्यूसर दिनेश विजन के मेडोक फिल्म के स्त्री मिहातन गेनस्ती मीगे देबै वर कामयाब कोरियन गोइंग हफ्ताए के दिए बेफुलना हमें गिन सीरीज तक का फिल्म तक इन अन्नान हफ्ताए एक तेरे के तफा जोड़ना था कि फिल्म तब विषय में फिल्मी दुनिया रिलीज करने हम जी फावा अहम फिल्म तक का सीरीज तो के वाह के तक आए को अन्न हफ्ता के विस अलगन पत्ता को लाना प्रोग्रामर रिपोर्ट तंग हुशाला दी नहीं फातमत सीनत फातमत समा आदि मूसा रश्वा नाइम प्रोग्राम उफद्दामी हुशाला दी नहीं अलगन अजीजा फारूक वस्सलाम अलैकुम.
13: Filmi Dunia.